0: Center, 95.5. North, South, 95.6. East, West, 98.2.
1: You are listening to your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम. मी आशा करते की आपण सगळेजण ठीक आहात, मजेत आहात, एन्जॉय करीत आहात ऑन ऑरिम फ्रेड मनोरंजन. तर सिखो तासाचा धमाल कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर सिखो साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. तर शुभारंभ करूया आजचा आपला कार्यक्रम बाप्पाचा जय जयकार करून.

रसिको ऑरएमफ्री मनोरंजनवर मराठी गाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमाचे दुसरे पेर म्हणजे आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया.

रसिक हो पुनः तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ बीज 9 ते 10 वाजतापर्यंत ऑन रेडिओ मनोरंजन. तर रसिक हो तिरस रोमॅन्टिक हो या पुढे रोमॅन्टिक गीतासह. आणि रसिक हो प्रेम शब्दात सांगता येत नाही, ते फक्त अनुभवता येतं. आणि त्या सुंदर भावनांना संगीताची साथ देण्यासाठी आम्ही आलोय तुम्हा सगळ्यांसाठी. तर रसिक हो चहाचा आस्वाद घ्या, आठवणींना जवळ करा आणि प्रेमाचा आस्वाद या सुंदर दुनियेत हरवून जा. तर पुढील गीताकडे वळूया, डेडिकेटिंग हे गाणे तुम्हा सगळ्यांसाठी.

तरसिको आंके एक रोमांटिक इतिहास आस्वाद आपन घेऊया प्रेम हे वारे सारखं असतं दिसत नाही पण मनाला स्पर्श करून जातं तर ऐकूया हे पुढील अप्रतिम गाणं

मित्रांनो नमस्कार सुप्रभात सुस्वागतम तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळपीच 9 ते 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांसाठी तर सिखो साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आणि या क्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे तर नक्कीच आस्वाद

रसिको प्रत्येक सकाळ आपल्याला एक नवीन संधी देऊन जाते. कालपेक्षा आज अधिक सुंदर जगण्यासाठी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला यश आणि प्रत्येक क्षणाला आनंद लाभ हो. तर कार्यक्रम चालूच ठेवूया या पुढील गीतासह.

तर मंडलीनो सकाळची ताजी हवा सुंदर संगीत आणि तुमचा आवडता कार्यक्रम दिवसाची यापेक्षा छान सुरुवात काय असू शकते. तर या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे.

चीज़ तर संगीत प्रेमी श्रोत्यांनो याच गाण्यासहितच आपण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. तर आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.